भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 249, दशक 20, समास 3, सूक्ष्म नामाभिधान नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मुळापासून शेवटपर्यंत नाना परीने विस्तार सांगितला, पुन्हा सांगत कमी करत वृत्ती माघारी न्यावी। चारे खाणे चारे वाणी 84 लक्ष जीवनी, नाना प्रकारचे प्राणी जन्माला येतात, सगळे पृथ्वीपासून होतात, पृथ्वीमध्येच नष्ट होतात, अनेक येतात जातात, पण पृथ्वी तशीच आहे, गुणापासून मूळमायेपर्यंत अदृश्य असल्याने त्याचा विचार फार सूक्ष्म बुद्धीने करावा। सगळे स्थूल सोडून द्यावं, सूक्ष्म रूप ओळखावं, जाणीव नेणीव ही गुणांची रूपं आहेत। त्यापुढे सूक्ष्मदृष्टीची लीला सुरू होते। शुद्ध नेणीव म्हणजे तमो गुण, शुद्ध जाणीव म्हणजे सत्वगुण, जाणीव नेणू मिश्रित रजोगुण तयार होतो, अशी त्रिकोणाची रूपे ती आपोआप कळायला लागली। गुणांपूर्वीच्या चिखलाला गुणक्षोभिणी म्हणतात। रज तम आणि सत्व या तिन्हीचं जिथे गुणत्व आहे, ते कर्दमरूपी महत्त्व प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात, पण त्याची स्वरूपस्थिती कर्दमरूप आहे। सूक्ष्म रूपामध्ये गुणसौम्य म्हणून त्याला गुणसाम्य असं म्हणतात। चैतन्य अगम्य असून सूक्ष्मरूप आहे। मूळ माया ही बहुजिनसी आहे, ही महाकारण ब्रह्मांडीची काया आहे, अशा प्रकारचा सूक्ष्म अन्वय सापडतो तो जरूर पाहावा। चारे खाणी 5 भूते 14 सूक्ष्म संकेत काय पाहायचं ते येथे शोधून पाहावं। वरवर पाहिलं तर कळत नाही, ऐगळ केले तर समजत नाही, लोकांच्या मनामध्ये संदेह निर्माण होतात। पंचमहाभूत 4 खाणी इत्यादी पाहावं। यामध्ये मूळ 14 गोष्टी आहेत त्या जरूर पाहाव्या, हे विवरण करून समजलं तिथे संदेह उरला नाही। समजल्याशिवाय जो गोंधळ होतो तो निरर्थक आहे, निरर्थक आहे। सर्व सृष्टीचं बीज हे मूळ मायेमध्ये आहे हे समजल्यावर खरा परमार्थ सिद्ध होतो। समजलं की मनुष्य काही वेगळं बोलत नाही, निश्चय करतो, अनुमान धरत नाही, परमार्थात सावळा गोंधळ करीत नाही, शब्दातीत बोलता आलं, त्याला वाच्यांश म्हणतात। विवेकपूर्वक शुद्ध लक्षांशकडे लक्ष दिलं पाहिजे। पूर्वपक्ष म्हणजे माया, ती सिद्धांतामुळे विलयाला जाते। माया नसेल तर मग तिला काय म्हणायचं? उभारणी आणि संहारणी हा पूर्वपक्षाचा विवेक आहे। सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, दुसरं काही नाही। विस्ताराचा विचार केल्याने भेद वाढतो। निस्संगपणे निर्गुणी म्हणजे महायोगी। माया मिथ्या असं कळलं तर मग भीड का लागली? मायेच्या भीडेने स्वरूपस्थिती घसरली। मिथ्या मायेच्या भीडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणं अयोग्य। तसंच ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत मायिकाच्या आशेने इकडे तिकडे वणवण करणं हेही अयोग्य। पृथ्वीवर खूप लोक आहेत, त्यामध्ये सज्जन आहेत, पण साधूला साधूशिवाय ओळखतो कोण? म्हणून संसार सोडावा, साधूचा शोध घ्यावा, फिरून फिरून साधूजनांना शोधावं, उदंड संत हुडकावे, मग प्रचिती असलेला महंत सापडतो। प्रचितीशिवाय स्वहित होणार नाही। प्रपंच किंवा परमार्थ, प्रचितीविना सगळं व्यर्थ आहे। प्रत्यय ज्ञानामुळे जो समर्थ होतो तो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असतो। म्हणून रात्रंदिवस अर्थ पाहायला पाहिजे, पाहिलेलं पुन्हा पुन्हा पाहावं, शोधलेलं पुन्हा पुन्हा शोधावं, मग ते आपोआप समजतं, आपले संदेह दूर होतात, असं समर्थ सांगत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तृतीय समाप्त। जय जय रघुवीर।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची कृपा. खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून किंवा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली, तिथं सासू सासरा दीर नणंद जावा या सगळ्या लोकांशी तिथं चांगलं आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरं सुखसमाधान मिळणार नाही. परंतु समजा नवऱ्याशी चांगलं आहे आणि इतरांशी तितकंसं चांगलं नाही, तर तिचं अडणार नाही. तसंच एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधं, माणसांची मदत या सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागतं. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचं स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा एखादी कुरूप मुलगी आहे, पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली, नंतर एकानं तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितलं, तर ती पसंत झाली की सौभाग्याचे सगळे गुण तिच्यामध्ये येतात. त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचं काम पूर्ण झालं. मग त्यानं किती पाप आणि पुण्य केलं आहे हे पाहतो कोण? भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पीन तर आईचंच दूध पीन असं म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारतं आणि गाय त्याला पाजते, त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेनं वागलं आणि त्याचं नामच मागितलं तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. भगवंता तू माझ्यावर कृपा कर असं सांगणं म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असं म्हणण्यासारखं आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा होईल कशी? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनंच त्याचं नाम आपल्या मुखात येतो. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं, ती काम करत असतेच. आपणच आपल्या शंकेनं ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेलं देखील शंकेनं व्यर्थ जातं. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरलं की आपली वृत्ती निशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एक भगवंताचं नाम तेवढंच आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील एक मस्त गीत. मधुचंद्र या चित्रपटाचे एक दिग्दर्शक होते राजदत्त. प्रमुख भूमिकेत होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे, राजा परांजपे, मास्टर सचिन. मधुचंद्र या चित्रपटाची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक, दिग्दर्शक राजदत्त यांचा तो पहिलाच चित्रपट होता. आणि दुसरं, आधी केवळ नाट्यकलावंत असलेले काशीनाथ घाणेकर या सिनेमामुळे नायक म्हणून चमकले आणि मोठे चित्रपट अभिनेते म्हणून उदयाला आले. ग. दि. माडगुळकर यांनी मधुचंद्र या चित्रपटासाठी एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, हे गाणं गदिमांच्या कल्पनाशक्तीचा, उपमा अलंकावरील त्यांच्या हुकुमतीचा अवघ्या थोडक्या शब्दात श्रोत्यांना रोमॅन्टिक मूडमध्ये नेणाऱ्या जादुई लेखणीचा पुरावाच आहे. महेंद्र कपूर, मातृभाषा मराठी नसूनही अनेक मराठी गाणी स्वतःच्या आवाजाने मेहनतीने अजरामर करणारा हा कलावंत. या गाण्यातील चिंचेचे झाड या शब्दांच्या उच्चारावर खूप मेहनत घेऊन त्यांनी हे गाणं किती सहजतेनं गायलं आहे बघा. मधुचंद्रासाठी एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी जायला न मिळाल्याबद्दल चित्रपटाची नायिका उमा नायकाकडे म्हणजे काशीनाथ घाणेकर यांच्याकडे तक्रार करत असते. हे गाणं आहे त्यावर तिची समजूत काढतानाचे. या गाण्यात गदिमांनी दिलेल्या उपमा फारच सुंदर होत्या. ते समोरच्या चिंचेच्या झाडाला काश्मीरमधील चिनार वृक्षासम भासवतात आणि नायिकेला जणू काश्मीरी नवतरुणी असल्याचे सांगतात. समोरच्या ओढ्याला पाहून ते म्हणतात, बघ निळसर पाणी झेलमचे जुळजुळे, अहो इतकंच नाही तर वाळलेल्या गवताचाही उद्धार करून ते म्हणतात, हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे. रसिक हो, गदिमांच्या या शब्दांनी सह्याद्रीच्या डोंगरावरील वाळलेलं गवत सुद्धा मनस्वी खुश झालं असेल. ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातील हे गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज महेंद्र कपूर यांचा आणि संगीत एन दत्ता यांचे.

संगीतकार एन दत्ता, दत्ता बाबूराव नाईक हे त्यांचं खरं नाव. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 रोजी गोव्याच्या आरोबा या गावी झाला. ते खरं तर मराठीपेक्षा हिंदीमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात खूप छान छान गाणी दिली आहेत. ते बी आर चोप्रांच्या चित्रपटांचे संगीतकार होते. बी आर चोप्रांकडचा एन दत्ता यांचा उल्लेखनीय चित्रपट म्हणजे धूल का फूल. त्याकाळी पहिल्या 10 संगीतकारांमध्ये एन दत्ता यांचं नाव घेतलं जायचं. दत्ता नाईक हे वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिकण्यासाठी आणि संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईला आले. देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण त्यांनी घेतलं. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर आणि संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते भाग घेत असत. एकदा प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांनी त्यांना तिथे परफॉर्म करताना पाहिलं आणि बर्मनदादांनी प्रभावित होऊन एन दत्ता यांना आपला सहाय्यक संगीत दिग्दर्शक केलं. त्यांनी सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून समर्थपणे काम केलं. एन दत्ता यांनी त्या काळी मराठीत देखील काही थोड्याच चित्रपटांना संगीत दिले, पण त्यांनी जी गाणी दिली ती खूप चांगली होती आणि खूप लोकप्रिय देखील झाली. श्रोते हो, आता ऐकूया 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मामा भाच्चे या चित्रपटातील विक्रम गोखले आणि कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर यांच्यावर चित्रित झालेलं, संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक हळुवार प्रेमगीत.

मंडळी, आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक सुंदर द्वंद्वगीत. बाळा गाऊ कशी अंगाई हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद होते मधुसूदन कालेलकर यांचे, तर दिग्दर्शक होते कमलाकर तोरणे. प्रमुख भूमिकेत होते आशा काळे, नयनतारा आणि विक्रम गोखले. या चित्रपटातील सगळी गाणी खूप छान होती आणि ती सर्व लोकप्रिय देखील झाली. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाच्या संगीतासाठी 1977 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, हे गाणं भारताचं भूनंदनवन काश्मीरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे नायक विक्रम गोखले आणि नयनतारा यांच्यावर. आवाज आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा. गीत जगदीश खेबुडकर यांचं. संगीत अर्थात एन दत्ता यांचं. मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. अशी हिरवळीची शाल पांघरावी, लाली फळांची गाली चढावी, हळूहळू वारा झंकारी तारा, आळवीत प्रीतीचे संगीत साजणा, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, छेडीत जाऊ आज प्रीत साजणा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं परिस्थितीने गांजलेल्या दुबळं झालेल्या मनाला प्रेरणा देणारं एक दिलखुलास गीत. कवी गीतकार ग. दि. माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेलं हे गीत आहे 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील. माणसाचं मन कधीकधी एखाद्या छोट्या तात्कालिक अडचणींनी सुद्धा उदास होऊन जातं. मनाला नैराश्य येतं. जगण्याचा सगळा व्यवहार व्यर्थ वाटू लागतो. जगात सगळीकडे अर्थशून्यताच दिसू लागते. अशा वेळी एखाद्या कलंदर मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास हळूहळू पुन्हा परतू लागावा तसं काहीसं हे गाणं ऐकल्यावर वाटतं. गीतकाराचे जीवनाकडे बघण्याचे सकारात्मक आशावादी उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे पहिल्याच ओळीतील आवाहन श्रोत्यांच्या मनाला थेट भिडतं. सर्व संकटांना आव्हानांना सामोरं जात जीवन समरसून जगावं हा संदेश आहे या गीतात. गदिमा या गीतात सांगतात, फूल हे उन्हाने सुकून जाणार असतं, त्याचं आयुष्य फक्त एक दिवसाचंच असतं, तरीही ते ऊन पावसाचं भय न बाळगता जगावर सुगंधाचा वर्षाव हसत हसत करतं. तसं चिंता सोडून देऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवनवे सुख शोधून आनंदाने त्याचा स्वीकार करून निराशेमुळे वाटणारा मनाचा दुबळेपणा झटकून टाकावा. कालचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा वाईटच जाईल असं का समजावं? उगाच मनात निराशेला थारा न देता जीवनाचा आनंद घ्यावा. इतरांसाठी जीवाला जीव द्यायला शिकावं. या गाण्यात ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून शब्द नाही तर अवघ्या जीवनातला आशावाद उतरला आहे आणि एन. दत्ता यांनी तो तितक्याच उत्कटतेने स्वरबद्ध करून महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून सर्व दूर रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. दमदार कसदार आणि आश्वासक सूर म्हणजे महेंद्र कपूर. या गाण्यासाठी महेंद्र कपूर यांची निवड किती सार्थ आहे बघा. ज्याच्या मनात जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे, जगण्यातला आनंद मावळत चालला आहे, अशा सर्वांच्या मनाला आशेचा किरण दाखवणारं गदिमांनी लिहिलेलं आहे हे गीत. सुमधूर स्वरांचं तोरण बांधणाऱ्या, जगण्याची आनंदवाट दाखवणाऱ्या या गीताच्या सूरतालावर डोलूया आणि ऐकूया मनात उत्साहाच्या कलंदरपणाच्या लहरी उमटवणारं चेतनामय असं हे सुंदर गीत. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा.

मित्रांनो, आता यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक क्लासिक गीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेत्री आशा काळे यांच्यावर. या गाण्यामध्ये संगीतकार एन दत्ता यांनी सतार या वाद्याचा इतका सुंदर आणि परिणामकारक वापर केला आहे की हे गाणं आशा भोसले आणि सतार यांचं द्वंद्वगीत असल्यासारखं वाटतं. ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आशा भोसले यांच्या आवाजानं आणि सतारीच्या अप्रतिम साथीनं सजलेलं हे गीत. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते संसार मांडते.

1969 या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट अपराध। रसिक हो, या चित्रपटाची कथा आणि निर्मिती होती शरद पिळगावकर यांची। दिग्दर्शक होते राजदत्त आणि पटकथा संवाद गीते होती मधुसूदन कालेलकर यांची। हे आहे त्या काळातील प्रेमात वेडे झालेल्या प्रियकर प्रेयसीचं संयत प्रेम व्यक्त करणारं गीत। पहिल्या नजरेतलं प्रेम ज्याला म्हणतात ते ह्या गाण्यात दाखवलं आहे। अपराध या चित्रपटाच्या संगीतासाठी 1969 या वर्षीचे

उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गीत आहे भैरवी या रागावर आधारित असलेलं एक सुंदर प्रेमगीत. आवाज आहे संगीतकार एन दत्ता यांचे आवडते गायक, हळुवार आणि बुलंद अशी सर्व प्रकारची गाणी तितक्याच ताकदीनं सहजपणे गाणारे गायक महेंद्र कपूर आणि गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांचा.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66-67-70 तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. बरेच वेळा म्हणजे 90% जास्त वेळा लोक सिनेमा शूटिंग करताना क्लायमॅक्स हा सगळ्यात शेवटी चित्रित करतात, पण विजयाने तर म्हणणं एकदम उलटं होतं. त्यांनी सुरुवातच क्लायमॅक्सपासून केली, अर्थात सर्वजण त्याला विरोध करत होते, पण विजयाने शेवटी ऐकायला त्यांना होतं, कारण ते म्हटले मी माझ्या क्लायमॅक्सवर ठाम आहे, हा मी बदलणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी सांगून पाहिलं, पण विजयाने ऐकायलाच तयार नाही. शेवटी आपल्या म्हणण्यानुसार त्यांनी क्लायमॅक्सपासून सुरुवात केली, चित्रपट संपवला. त्यातील एक कलाकार जे चित्रपट संपल्यावर त्यांनी स्वतः पत्र लिहून कळवलं विजयानंदला की तुझ्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा मी तुझ्यावर काम करायला तयार आहे. तो कलाकार होता जीवन. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं विजयानंदबरोबर. देवानंदचा पुढचा सिनेमा होता सोलवा साल, निर्माता चंद्रकांत देसाई आणि दिग्दर्शक राज घोसला, एस डी बर्मन आणि सहायक राहुलदेव बर्मन. आणि सीएडीनंतर प्रथमच वैद्या रेमान नायिका होती. तिचं आणि राज घोसलाचं पुन्हा कॉस्ट्युमवरून परत वाद झाला, राज घोसला सोडून निघून गेले, पण नंतर निर्मात्याच्या विनंतीवरून त्यांनी तो सिनेमा केला. पण त्यानंतर म्हणजे 1958 ते 1984 राज घोसला आणि वैद्या रेमानने एकत्र काम केलं नाही. पुढे सनी सिनेमात ते दोघं एकत्र होते काही काळ. राज घोसला यांनी खरं म्हणजे करिअर सुरुवातीला ते आले होते गायक होण्याकरता, आणि त्यांनी सोलवा सालमध्ये एक खास अपिअरन्स पण दिलं होतं, सोशल अपिअरन्स. याच्यामध्ये एक बरंच गाजलेलं गाणं आहे सोलवा सालमध्ये, है अपना दिल तो आवारा. आणि विशेष म्हणजे या गाण्यातला माउथ ऑर्गन हा राहुलदेव बर्मन यांनी वाजवला आहे. या सिनेमात टुनटुन उमादेवजीचं खरं नाव होतं. तिने पण एक गाणं जे नई दिल्ली सिनेमातलं होतं, मुरली बैरन भाई, हे पण गाणं तिने म्हटलं होतं.

यानंतर नौके त्यांचा मोठा आणि महत्त्वाचा सिनेमा होता काला पाणी. दिग्दर्शक राज घोसला, देवानंद मधुबाला, नलिनी जयवंत. खरं हा सिनेमा बंगाली सबर उपारे ज्यात उत्तम कुमार आणि छबी विश्वास होते, पण हा पण एका इंग्रजी सिनेमावरून घेतलेला होता. वडिलांना खोट्या खुनाच्या आरोपातून सोडण्यासाठी मुलांनी सत्याच्या मार्गाने संघर्ष कसा केला आणि शेवटी तो कसा यशस्वी होतो हे यात दाखवलेलं होतं. संगीत अर्थात SD बर्मन. हम

कालापाणी या सिनेमाकरता देवानंदला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड होतो. आणि मुख्य म्हणजे याच वर्षी त्याच्या कॉम्पिटिशनला दिलीप कुमार आणि राज कपूर पण होते. आणि दिलीप कुमार मला वाटतं मधुमती करता होता आणि राज कपूर फिर सुबह होईकर नॉमिनेशन होतं, पण अवॉर्ड देवानंदला मिळालं. या सिनेमातला एक मुजरा पण खूप छान गाजला होता, दोन नलिन जयवंतवर होता. नजर लागी राजा तोरे बंगले पर

हे तर युगलगीत होतं. लता मंगेशकरचं सोलो पण एक गाणं खूप सुंदर आणि खूप गाजलेलं आहे. कहे झूम झूम रात ये सुहानी, पण ज्या गाण्याने बराच वाद झाला आणि बऱ्याच टीकाकारांचं म्हणणं हे होतं की हे गाणं ओपी नय्यर यांना उत्तर देण्याकरता म्हणून हे गाणं उद्देशून केलं होतं. तसा बऱ्याच संगीतकारांना हा आरोप असतो की ते विदेशी ट्यून्स चोरतात, आपल्या इथे वापरतात. आणि हा आरोप सगळ्यांवरच झालेला आहे, म्हणजे त्याला गोंडस नाव देतात की दे आर इन्स्पायर्ड फ्रॉम इट, चोरी कोणी म्हणत नाही. पण आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे ओ पी नय्यरपासून शंकरदा किसन, सी रामचंद्र, सगळे जे त्या काळचे त्यांच्यावर झालेले आहेत त्यात, आणि लोक ते गाणे पण लिहितात आजकाल यूट्यूबवर. हे गाणं मात्र शैलेंद्रने लिहिलं होतं. मर के अमर है सहगल उसका हर कोई दीवाना है, यार मेरे मत बुरा मान ये गाना है न बजाना है, तीन कनस्तर पीट पीट कर. हे ते गाणं होतं.

हा सिनेमा ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला. यानंतर सिनेमा होता मंजिल, दिग्दर्शक मंडी बर्मन, निर्माते होते कल्पना पिक्चर्स, संगीतकार एस डी बर्मन. फार चांगला चांगला नाही पण एक गाणं बरं होतं, ऐका शचल के मिलके ये तीन राही.

यानंतर नौके त्यांचा महत्वाकांक्षी आणि मोठा सिनेमा होता काला बाजार. निर्माते देवानंद. सी आय डी आणि सोलवा सालनंतर देवानंद वैद्यनाथन एकत्र काम केल्यामुळे नायिका म्हणून तिची निवड झाली. देवानंदच्या बहिणीचा रोल नंदाने केला होता. प्रथम ती काचकूच करत होती पण दिग्दर्शक विजयानंद यांनी तिला बरोबर समजावलं. कथा पण विजयानंद यांचीच होती. संगीत नेहमीप्रमाणे सचिनदेव बर्मन. गाणी शैलेंद्रने लिहिली होती. सचिनदांनी एक धून बनवली. नायिका लग्नाला होकार दिल्यानंतर नायक आनंदाच्या भरात विड्यासारखा पळत सुटतो आणि या ट्यूनवर काय शब्द लिहावे हेच सूचना. म्हणून शैलेंद्र गच्चीवर गेले आणि थोड्या वेळाने खाली आले आणि म्हटलं काही सुचलं तर नाही, आपण थोडेफार डमी शब्द आहेत, खोया खोयाच्या आणि खुला आसमान. बर्मनदादा एकदम खुश, ते म्हणाले हेच शब्द ठेवा. आणि त्यांची जी टीम होती मारुती कीर राव सपन चक्रवर्ती यांना ठेका धरायला सांगितलं आणि लगेच धून तयार. दुसऱ्या दिवशी शैलेंद्रने गाणंच पूर्ण केलं आणि हे गाणं खूप गाजलं. खोया खोयाच्या

खरं म्हणजे नावाप्रमाणेच काला बाजार सिनेमा तिकीट ब्लॅकमध्ये विकणाऱ्या देवानांची कथा. नायिका वैद्या रेहमान इला याचा एकदम तिटकारा आणि ब्लॅकच्या पैशाचा ती तिकीटच फाडून फेकून देते. मग देवानंद सुधारणा घडून तो सरळ मार्गाला लागतो आणि मग हे गाणं सच

0: चिक चिक चा चा छे चिक चिक चिक चा चा छे चिक चिक चिक चा चा छे चिक चिक चिक चा।
1: कविता लिहिणं आणि गाणं लिहिणं आणि त्यातही सिनेमाचं गाणं ट्यूनवर लिहिणं यात हाच फरक आहे। कविता लिहिताना प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ महत्त्वाचा असतो, पण ट्यूनवर गाणं लिहिताना शब्दाला कधी कधी काही अर्थच नसतो। जसं याच्यात, सच हुए सपने तेरे झूम ले ओ मन मेरे, चिक चिक चिक चक चिक चक चई चिक चिक चिक चक चिक चक चई। पण हेच शब्द मिटरवर बरोबर बसत असल्यामुळे तेच ठेवणं भाग होतं। या सिनेमात अजून एक छानसं युगलगीत होतं, रिमझिम के तर

0: कलाबाजाराचं अजून एक वैशिष्ट्य होतं, याच्या तिन्ही भाऊ चित्रानंद, देवानंद आणि विजयानंद या तिघांनी भूमिका केल्या होत्या.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 249, दशक 20, समास 3, सूक्ष्म नामाभिधान नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मुळापासून शेवटपर्यंत नाना परीने विस्तार सांगितला, पुन्हा सांगत कमी करत वृत्ती माघारी न्यावी। चारे खाणे चारे वाणे 84 लक्ष जीवयोनी नाना प्रकारचे प्राणी जन्माला येतात, सगळे पृथ्वीपासून होतात, पृथ्वीमध्येच नष्ट होतात। अनेक येतात जातात, पण पृथ्वी तशीच आहे, गुणापासून मूळ मायेपर्यंत अदृश्य असल्याने त्याचा विचार फार सूक्ष्म बुद्धीने करावा। सगळे स्थूल सोडून द्यावं, सूक्ष्म रूप ओळखावं, जाणीव नेणीव ही गुणांची रूपं आहेत। त्यापुढे सूक्ष्मदृष्टीची लीला सुरू होते। शुद्ध नेणीव म्हणजे तमो गुण, शुद्ध जाणीव म्हणजे सत्वगुण, जाणीव नेणू मिश्रित रजोगुण तयार होतो, अशी त्रिकोणाची रूपे ती आपोआप कळायला लागली। गुणांपूर्वीच्या चिखलाला गुणक्षोभिणी म्हणतात। रज तम आणि सत्व या तिन्हीचं जिथे गुणत्व आहे, ते कर्दमरूपी महत्त्व प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात, पण त्याची स्वरूपस्थिती कर्दमरूप आहे। सूक्ष्म रूपामध्ये गुणसौम्य म्हणून त्याला गुणसाम्य असं म्हणतात। चैतन्य अगम्य असून सूक्ष्मरूप आहे। मूळ माया ही बहुजिनसी आहे, ही महाकारण ब्रह्मांडीची काया आहे, अशा प्रकारचा सूक्ष्म अन्वय सापडतो तो जरूर पाहावा। चारे खाणी 5 भूते 14 सूक्ष्म संकेत काय पाहायचं ते येथे शोधून पाहावं। वरवर पाहिलं तर कळत नाही, हयगय केले तर समजत नाही, लोकांच्या मनामध्ये संदेह निर्माण होतात। पंचमहाभूत 4 खाणी इत्यादी पाहावं। यामध्ये मूळ 14 गोष्टी आहेत त्या जरूर पाहाव्या, हे विवरण करून समजलं तिथे संदेह उरला नाही। समजल्याशिवाय जो गोंधळ होतो तो निरर्थक आहे, निरर्थक आहे। सर्व सृष्टीचं बीज हे मूळ मायेमध्ये आहे हे समजल्यावर खरा परमार्थ सिद्ध होतो। समजलं की मनुष्य काही वेगळं बोलत नाही, निश्चय करतो, अनुमान धरत नाही, परमार्थात सावळा गोंधळ करीत नाही, शब्दातीत बोलता आलं, त्याला वाच्यांश म्हणतात। विवेकपूर्वक शुद्ध लक्षांशकडे लक्ष दिलं पाहिजे। पूर्वपक्ष म्हणजे माया, ती सिद्धांतामुळे विलयाला जाते। माया नसेल तर मग तिला काय म्हणायचं? उभारणी आणि संहारणी हा पूर्वपक्षाचा विवेक आहे। सिद्धांत म्हणजे शुद्ध एक, दुसरं काही नाही। विस्ताराचा विचार केल्याने भेद वाढतो। निस्संगपणे निर्गुणी म्हणजे महायोगी। माया मिथ्या असं कळलं तर मग भीड का लागली? मायेच्या भीडेने स्वरूपस्थिती घसरली। मिथ्या मायेच्या भीडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणं अयोग्य। तसंच ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत मायिकाच्या आशेने इकडे तिकडे वणवण करणं हेही अयोग्य। पृथ्वीवर खूप लोक आहेत, त्यामध्ये सज्जन आहेत, पण साधूला साधूशिवाय ओळखतो कोण? म्हणून संसार सोडावा, साधूचा शोध घ्यावा, फिरून फिरून साधूजनांना शोधावं, उदंड संत हुडकावे, मग प्रचिती असलेला महंत सापडतो। प्रचितीशिवाय स्वहित होणार नाही। प्रपंच किंवा परमार्थ, प्रचितीविना सगळं व्यर्थ आहे। प्रत्यय ज्ञानामुळे जो समर्थ होतो तो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असतो। म्हणून रात्रंदिवस अर्थ पाहायला पाहिजे, पाहिलेलं पुन्हा पुन्हा पाहावं, शोधलेलं पुन्हा पुन्हा शोधावं, मग ते आपोआप समजतं, आपले संदेह दूर होतात, असं समर्थ सांगत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान नाम समास तृतीय समाप्त। जय जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची कृपा. खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून किंवा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली, तिथं सासू सासरा दीर नणंद जावा या सगळ्या लोकांशी तिथं चांगलं आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरं सुखसमाधान मिळणार नाही. परंतु समजा नवऱ्याशी चांगलं आहे आणि इतरांशी तितकंसं चांगलं नाही, तर तिचं अडणार नाही. तसंच एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधं, माणसांची मदत या सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागतं. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचं स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा एखादी कुरूप मुलगी आहे, पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली. नंतर एकानं तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितलं, तर ती पसंत झाली की सौभाग्याचे सगळे गुण तिच्यामध्ये येतात. त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचं काम पूर्ण झालं. मग त्यानं किती पाप आणि पुण्य केले हे पाहतो कोण? भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पिईन तर आईचंच दूध पिईन असं म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारतं आणि गाय त्याला पाजते, त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेनं वागलं आणि त्याचं नामच मागितलं तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा आहे. भगवंता तू माझ्यावर कृपा कर असं सांगणं म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असं म्हणण्यासारखं आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा होईल कशी? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनंच त्याचं नाम आपल्या मुखात येतो. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं, ती काम करत असतेच. आपणच आपल्या शंकेनं ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेलं देखील शंकेनं व्यर्थ जातं. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरलं की आपली वृत्ती निशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एक भगवंताचं नाम तेवढंच आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीत. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील एक मस्त गीत. मधुचंद्र या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजदत्त. प्रमुख भूमिकेत होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, उमा भेंडे, श्रीकांत मोघे, राजा परांजपे, मास्टर सचिन. मधुचंद्र या चित्रपटाची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील. एक, दिग्दर्शक राजदत्त यांचा तो पहिलाच चित्रपट होता. आणि दुसरं, आधी केवळ नाट्यकलावंत असलेले काशीनाथ घाणेकर या सिनेमामुळे नायक म्हणून चमकले आणि मोठे चित्रपट अभिनेते म्हणून उदयाला आले. ग. दि. माडगुळकर यांनी मधुचंद्र या चित्रपटासाठी एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, हे गाणं गदिमांच्या कल्पनाशक्तीचा, उपमा अलंकावरील त्यांच्या हुकुमतीचा अवघ्या थोडक्या शब्दात श्रोत्यांना रोमॅन्टिक मूडमध्ये नेणाऱ्या जादुई लेखणीचा पुरावाच आहे. महेंद्र कपूर, मातृभाषा मराठी नसूनही अनेक मराठी गाणी स्वतःच्या आवाजाने मेहनतीने अजरामर करणारा हा कलावंत. या गाण्यातील चिंचेचे झाड या शब्दांच्या उच्चारावर खूप मेहनत घेऊन त्यांनी हे गाणं किती सहजतेनं गायलं आहे बघा. मधुचंद्रासाठी एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळी जायला न मिळाल्याबद्दल चित्रपटाची नायिका उमा नायकाकडे म्हणजे काशीनाथ घाणेकर यांच्याकडे तक्रार करत असते. हे गाणं आहे त्यावर तिची समजूत काढतानाचे. या गाण्यात गदिमांनी दिलेल्या उपमा फारच सुंदर होत्या. ते समोरच्या चिंचेच्या झाडाला काश्मीरमधील चिनार वृक्षासम भासवतात आणि नायिकेला जणू काश्मीरी नवतरुणी असल्याचे सांगतात. समोरच्या ओढ्याला पाहून ते म्हणतात, बघ निळसर पाणी झेलमचे जुळजुळे. अहो, इतकंच नाही तर वाळलेल्या गवताचाही उद्धार करून ते म्हणतात, हे गवत नव्हे गे पिवळे केशर मळे. रसिक हो, गदिमांच्या या शब्दांनी सह्याद्रीच्या डोंगरावरील वाळलेलं गवत सुद्धा मनस्वी खुश झालं असेल. ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातील हे गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, आवाज महेंद्र कपूर यांचा आणि संगीत एन दत्ता यांचे.

संगीतकार एन दत्ता, दत्ता बाबूराव नाईक हे त्यांचं खरं नाव. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1927 रोजी गोव्याच्या आरोबा या गावी झाला. ते खरं तर मराठीपेक्षा हिंदीमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात खूप छान छान गाणी दिली आहेत. ते बी आर चोप्रांच्या चित्रपटांचे संगीतकार होते. बी आर चोप्रांकडचा एन दत्ता यांचा उल्लेखनीय चित्रपट म्हणजे धूल का फूल. त्याकाळी पहिल्या 10 संगीतकारांमध्ये एन दत्ता यांचं नाव घेतलं जायचं. दत्ता नाईक हे वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिकण्यासाठी आणि संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईला आले. देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण त्यांनी घेतलं. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर आणि संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. रस्त्यावरच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते भाग घेत असत. एकदा प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांनी त्यांना तिथे परफॉर्म करताना पाहिलं आणि बर्मनदादांनी प्रभावित होऊन एन दत्ता यांना आपला सहाय्यक संगीत दिग्दर्शक केलं. त्यांनी सचिन देव बर्मन यांचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून समर्थपणे काम केलं. एन दत्ता यांनी त्या काळी मराठीत देखील काही थोड्याच चित्रपटांना संगीत दिले, पण त्यांनी जी गाणी दिली ती खूप चांगली होती आणि खूप लोकप्रिय देखील झाली. श्रोते हो, आता ऐकूया 1979 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मामा भाच्चे या चित्रपटातील विक्रम गोखले आणि कानन कौशल उर्फ इंदुमती पैंगणकर यांच्यावर चित्रित झालेलं, संगीतकार एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक हळुवार प्रेमगीत.

मंडळी, आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक सुंदर द्वंद्वगीत. बाळा गाऊ कशी अंगाई हा 1977 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद होते मधुसूदन कालेलकर यांचे, तर दिग्दर्शक होते कमलाकर तोरणे. प्रमुख भूमिकेत होते आशा काळे, नयनतारा आणि विक्रम गोखले. या चित्रपटातील सगळी गाणी खूप छान होती आणि ती सर्व लोकप्रिय देखील झाली. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाच्या संगीतासाठी 1977 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, हे गाणं भारताचं भूनंदनवन काश्मीरच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे नायक विक्रम गोखले आणि नयनतारा यांच्यावर. आवाज आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांचा. गीत जगदीश खेबुडकर यांचं. संगीत अर्थात एन दत्ता यांचं. मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. अशी हिरवळीची शाल पांघरावी, लाली फळांची गाली चढावी, हळूहळू वारा झंकारी तारा, आळवीत प्रीतीचे संगीत साजणा, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, छेडीत जाऊ आज प्रीत साजणा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, यानंतर ऐकूया संगीतकार एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं परिस्थितीने गांजलेल्या दुबळं झालेल्या मनाला प्रेरणा देणारं एक दिलखुलास गीत. कवी गीतकार ग. दि. माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेलं हे गीत आहे 1967 या वर्षी प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या चित्रपटातील. माणसाचं मन कधीकधी एखाद्या छोट्या तात्कालिक अडचणींनी सुद्धा उदास होऊन जातं. मनाला नैराश्य येतं. जगण्याचा सगळा व्यवहार व्यर्थ वाटू लागतो. जगात सगळीकडे अर्थशून्यताच दिसू लागते. अशा वेळी एखाद्या कलंदर मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास हळूहळू पुन्हा परतू लागावा तसं काहीसं हे गाणं ऐकल्यावर वाटतं. गीतकाराचे जीवनाकडे बघण्याचे सकारात्मक आशावादी उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे पहिल्याच ओळीतील आवाहन श्रोत्यांच्या मनाला थेट भिडतं. सर्व संकटांना आव्हानांना सामोरं जात जीवन समरसून जगावं हा संदेश आहे या गीतात. गदिमा या गीतात सांगतात, फूल हे उन्हाने सुकून जाणार असतं, त्याचं आयुष्य फक्त एक दिवसाचंच असतं, तरीही ते ऊन पावसाचं भय न बाळगता जगावर सुगंधाचा वर्षाव हसत हसत करतं. तसं चिंता सोडून देऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणात नवनवे सुख शोधून आनंदाने त्याचा स्वीकार करून निराशेमुळे वाटणारा मनाचा दुबळेपणा झटकून टाकावा. कालचा दिवस वाईट गेला म्हणून उद्याचा वाईटच जाईल असं का समजावं? उगाच मनात निराशेला थारा न देता जीवनाचा आनंद घ्यावा. इतरांसाठी जीवाला जीव द्यायला शिकावं. या गाण्यात ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून शब्द नाही तर अवघ्या जीवनातला आशावाद उतरला आहे आणि एन. दत्ता यांनी तो तितक्याच उत्कटतेने स्वरबद्ध करून महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून सर्व दूर रसिकांपर्यंत पोहोचवला आहे. दमदार कसदार आणि आश्वासक सूर म्हणजे महेंद्र कपूर. या गाण्यासाठी महेंद्र कपूर यांची निवड किती सार्थ आहे बघा. ज्याच्या मनात जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे, जगण्यातला आनंद मावळत चालला आहे, अशा सर्वांच्या मनाला आशेचा किरण दाखवणारं गदिमांनी लिहिलेलं आहे हे गीत. सुमधूर स्वरांचं तोरण बांधणाऱ्या, जगण्याची आनंदवाट दाखवणाऱ्या या गीताच्या सूरतालावर डोलूया आणि ऐकूया मनात उत्साहाच्या कलंदरपणाच्या लहरी उमटवणारं चेतनामय असं हे सुंदर गीत. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा.

मित्रांनो, आता यानंतर ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील एक क्लासिक गीत. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे अभिनेत्री आशा काळे यांच्यावर. या गाण्यामध्ये संगीतकार एन दत्ता यांनी सतार या वाद्याचा इतका सुंदर आणि परिणामकारक वापर केला आहे की हे गाणं आशा भोसले आणि सतार यांचं द्वंद्वगीत असल्यासारखं वाटतं. ऐकूया जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आशा भोसले यांच्या आवाजानं आणि सतारीच्या अप्रतिम साथीनं सजलेलं हे गीत. माझ्या मनी प्रियाची मी तार छेडी ते संसार मांडते.

या गाण्यात दाखवलं आहे. अपराध या चित्रपटाच्या संगीतासाठी 1969 या वर्षीचे उत्कृष्ट संगीतकाराचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक एन दत्ता यांना मिळाले होते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे गीत आहे भैरवी या रागावर आधारित असलेलं एक सुंदर प्रेमगीत. आवाज आहे संगीतकार एन दत्ता यांचे आवडते गायक. हळूवार आणि बुलंद अशी सर्व प्रकारची गाणी तितक्याच ताकदीनं सहजपणे गाणारे गायक महेंद्र कपूर आणि गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांचा. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे रमेश देव आणि सीमा यांच्यावर. मंडळी, या गाण्यातलं फारसं न ऐकलं जाणारं कडवं खास आपल्यासाठी. जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली. जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली. खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघेही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952-53 पासून ते जवळजवळ 66-67-70 पर्यंत तिघंही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. बरेच वेळा म्हणजे 90% जास्त वेळा लोक सिनेमा शूटिंग करताना क्लायमॅक्स हा सगळ्यात शेवटी चित्रित करतात, पण विजयानं तर म्हणणं एकदम उलटं होतं. त्यांनी सुरुवातच क्लायमॅक्सपासून केली, अर्थात सर्वजण त्याला विरोध करत होते, पण विजयानं शेवटी ऐकायला त्यांना होतं, कारण ते म्हटले मी माझ्या क्लायमॅक्सवर ठाम आहे, हा मी बदलणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी सांगून पाहिलं, पण विजयानं ऐकायलाच तयार नाही. शेवटी आपल्या म्हणण्यानुसार त्यांनी क्लायमॅक्सपासून सुरुवात केली, चित्रपट संपवला. त्यातील एक कलाकार जे चित्रपट संपल्यावर त्यांनी स्वतः पत्र लिहून कळवलं विजयानंदला की तुझ्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा मी तुझ्यावर काम करायला तयार आहे. तो कलाकार होता जीवन. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच सिनेमात काम केलं विजयानंद बरोबर. देवानंद पुढचा सिनेमा होता सोलवा साल, निर्माता चंद्रकांत देसाई आणि दिग्दर्शक राज घोसला, एस डी बर्मन आणि सहायक राहुलदेव बर्मन. आणि सीडीनंतर प्रथमच वैद्या रेमान नायिका होती. तिचं आणि राज घोसलाचं पुन्हा कॉस्ट्युमवरून परत वाद झाला, राज घोसला सोडून निघून गेले, पण नंतर निर्मात्याच्या विनंतीवरून त्यांनी तो सिनेमा केला. पण त्यानंतर म्हणजे 1958 ते 1984 राज घोसला आणि वैधरामांनी एकत्र काम केलं नाही. पुढे सनी सिनेमात ते दोघं एकत्र होते काही काळ. राज घोसला यांनी खरं म्हणजे करिअर सुरुवातीला ते आले होते गायक होण्याकरता, आणि त्यांनी सोलवा सालमध्ये एक खास अपिअरन्स पण दिलं होतं, सोशल अपिअरन्स. याच्यामध्ये एक बरंच गाजलेलं गाणं आहे सोलवा सालमध्ये, है अपना दिल तो आवारा. आणि विशेष म्हणजे या गाण्यातला माउथ ऑर्गन हा राहुलदेव बर्मन यांनी वाजवला आहे. या सिनेमात टुनटुन उमादेवजीचं खरं नाव होतं. तिने पण एक गाणं जे नई दिल्ली सिनेमातलं होतं, मुरली बैरन भाई, हे पण गाणं तिने म्हटलं होतं.

यानंतर लवकर त्यांचा मोठा आणि महत्त्वाचा सिनेमा होता काला पाणी. दिग्दर्शक राज घोसला, देवानंद मधुवाला, नलिनी जयवंत. खरंजे हा सिनेमा बंगाली सबर उपारे, ज्यात उत्तम कुमार आणि छबी विश्वास होते, पण हा पण एका इंग्रजी सिनेमावरून घेतलेला होता. वडिलांना खोट्या खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी मुलांनी सत्याच्या मार्गाने संघर्ष कसा केला आणि शेवटी तो कसा यशस्वी होतो हे यात दाखवलेलं होतं. संगीत अर्थात एस डी बर्मन.

कालापानी या सिनेमाकरता देवानंदला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड होतो. आणि मुख्य म्हणजे याच वर्षी त्याच्या कॉम्पिटिशनला दिलीप कुमार आणि राज कपूर पण होते. आणि दिलीप कुमार मला वाटतं मधुमती करता होता आणि राज कपूर फिरसु बहुविक्रम नॉमिनेशन होतं, पण अवॉर्ड देवानंदला मिळालं. या सिनेमातला एक मुजरा पण खूप छान गाजला होता, जो नलिन जयवंतवर होता. नजर लागी राजा तोरे बंगले पर

हे तर युगलगीत होतं. लता मंगेशकरचं सोलो पण एक गाणं खूप सुंदर आणि खूप गाजलेलं आहे. कहे झूम झूम रात ये सुहानी. पण ज्या गाण्याने बराच वाद झाला आणि बऱ्याच टीकाकारांचं म्हणणं हे होतं की हे गाणं ओपी नय्यर यांना उत्तर देण्याकरता म्हणून हे गाणं उद्देशून केलं होतं, तसा बऱ्याच संगीतकारांना हा आरोप असतो की तो ते विदेशी ट्यून चोरतात आपल्या इथे वापरतात. आणि हा आरोप सगळ्यांवरच झालेला आहे, म्हणजे त्याला गोंडस नाव देतात की दे आर इन्स्पायर्ड फ्रॉम इट, चोरी कोणी म्हणत नाही. पण आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे ओपी नय्यरपासून शंकर दयाकिशन, सी रामचंद्र, सगळे जे त्या काळचे होते त्यांच्यावर झालेले आहेत त्यात. आणि लोक ते गाणे पण लिहितात आजकाल यूट्यूबवर. हे गाणं मात्र शैलेंद्रने लिहिलं होतं. मर के अमर है सहगल उसका हर कोई दीवाना है, यार मेरे मत बुरा मान ये गाना है न बजाना है, तीन कनस्तर पीट पीट कर. हे ते गाणं होतं.

हा सिनेमा ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला. यानंतर सिनेमा होता मंजिल, दिग्दर्शक मंडी बर्मन, निर्माते होते कल्पना पिक्चर्स, संगीतकार एस डी बर्मन. फार चांगला नाही पण एक गाणं बरं होतं, ऐका शचल के मिलके ये तीन राही.

यानंतर नौके त्यांचा महत्त्वाकांक्षी आणि मोठा सिनेमा होता काला बाजार. निर्माते देवानंद. सी आय डी आणि सोलवास आल्यानंतर देवानंद वैद्यनाथन एकत्र काम केल्यामुळे नायिका म्हणून तिची निवड झाली. देवानंदच्या बहिणीचा रोल नंदाने केला होता. प्रथम ती काचकूच करत होती पण दिग्दर्शक विजयानंद यांनी तिला बरोबर समजावलं. कथा पण विजयानंद यांचीच होती. संगीत नेहमीप्रमाणे सचिनदेव बर्मन. गाणी शैलेंद्रने लिहिली होती. सचिनदांनी एक धून बनवली. नायिका लग्नाला होकार दिल्यानंतर नायक आनंदाच्या भरात विड्यासारखा पळत सुटतो आणि या ट्यूनवर काय शब्द लिहावे हेच सूचना. म्हणून शैलेंद्र गच्चीवर गेले आणि थोड्या वेळाने खाली आले आणि म्हटलं काही सुचलं तर नाही, आपण थोडेफार डमी शब्द आहेत, खोया खोयाच्या आणि खुला आसमान. बर्मनदादा एकदम खुश ते म्हणाले हेच शब्द ठेवा. आणि त्यांची जी टीम होती मारुती कीर राव सपन चक्रवर्ती यांना ठेका धरायला सांगितलं आणि लगेच धून तयार. दुसऱ्या वेळी शैलेंद्रने गाणंच पूर्ण केलं आणि हे गाणं खूप गाजलं.

खरं म्हणजे नावाप्रमाणेच कालाबाजार सिनेमा तिकीट ब्लॅकमध्ये विकणाऱ्या देवानांची कथा. नायिका वहिदा रेहमान हिला याचा एकदम तिटकारा आणि ब्लॅकच्या पैशाचा ती तिकीटच फाडून फेकून देते. मग देवानंद सुधारणा घडून तो सरळ मार्गाला लागतो आणि मग हे गाणं सच

0: chik chik cha cha che chik chik chik cha cha che chik chik chik cha cha che chik chik chik cha.
1: कविता लिहिणं आणि गाणं लिहिणं आणि त्यातही सिनेमाचं गाणं ट्यूनवर लिहिणं यात हाच फरक आहे. कविता लिहिताना प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ महत्त्वाचा असतो, पण ट्यूनवर गाणं लिहिताना शब्दाला कधीकधी काही अर्थच नसतो. जसं याच्यात, सच हुए सपने तेरे झूमले ओ मन मेरे, चिक चिक चिक चॅक चिक चॅक चाई, चिक चिक चिक चॅक चिक चॅक चाई. पण हेच शब्द मीटरवर बरोबर बसत असल्यामुळे तेच ठेवणं भाग होतं. या सिनेमात अजून एक छानसं युगलगीत होतं, रिमझिम खेत.

0: कलाबाजाराचं अजून एक वैशिष्ट्य होतं, याच्या तिन्ही भाऊ चित्रानंद, देवानंद आणि विजयानंद या तिघांनी भूमिका केल्या होत्या.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।